چکی ہوتی ہے. اب آپ لوگوں کے پاس ظاہر سی بات ہے کوئی ایسا پروڈکٹ ہونا چاہیے جو آپ کے چہرے کا خیال بھی رکھے, آپ کی خوبصورتی بھی بڑھاتا رہے, اور آپ کے چہرے پر نکھار بھی لائے, اور آپ لوگوں کے چہرے کی حفاظت بھی کرتا رہے. تو ان تمام چیزوں میں ایک ہی چیز میرے ذہن میں آ جاتی ہے کہ آپ بس صرف اور صرف ڈی اسکن بیوری کریم کا یوز کر لیجئے. ڈی اسکن بیوری کریم کا جب آپ یوز کریں گے نا, تو آپ لوگوں کو یہ فائدہ ہو جائے گا کہ ڈی اسکن بیوری کریم کے استعمال کے فوراً بعد آپ لوگوں کو کسی اور پروڈکٹ لگانے کی نیڈ ہی نہیں پڑے گی. اور ڈی اسکن بیوری کریم اگر آپ استعمال کرتے ہیں تو بابا تمہاں کے الہی سارا فائدہ ملی ویندا. جی تمہاں ڈسو ڈی اسکن بیوٹی کریم لگایا تھا تو تمہاں کے صرف ائی صرف بر راتن جے استعمال میں رزلٹ ملی ونی تھو. پر ائی تمہاں ڈسو ڈی اسکن بیوٹی کریم تمہاں کے فیشل وارو رزلٹ دے تھی, یعنی کہ ڈی اسکن بیوٹی کریم دے اندر جتری بھی چیزوں ایڈ تھیل آہن اوے سب تمہاں جی اسکن تے جے کوانا فیشل وارو رزلٹ دین تھو. ائی جدی تمہاں ڈی اسکن بیوٹی کریم جو استعمال کیو تھا تو تمہاں جے چہرے تے خوبصورتی سان گڈو گڈ تمہاں جی چہرے جی حفاظت بھی تھیندی رہندی. ائی تمہاں جی ہر اسکن جے لایا ہے, ائی تمہاں ہر موسم میں لگائے سگو تھا. ऐं मज़ी जी ॻाल्हि त तव्हां सभु माण्हू लॻायो, मर्द मायूं हर कोई लॻाए सघे थो डी स्किन ब्यूटी क्रीम. तव्हां बाबा इन्हनि चीज़ुनि खां बचो जेके ॾिसंदा अॼुकल्ह मर्द ईअं वञो रोड खां त मर्द जेको आहे सैलून में वेठा हूंदा आहिनि, मल सल लॻी पई हूंदी अथनि ऐं ख़बर न आहे उहे अलाए कहिड़ा कहिड़ा प्रोडक्ट तव्हांजे चहिरे ते लॻाईंदा आहिनि. इन्हनि चीज़ुनि खां थोरो बचो बाबा, इहे बहुत अनहाइजीनिक सीन वाला जो न वो हो जाती सिचुएशन. तो आप ऐसा कीजिए, घर बैठिए, सुकून से रिलैक्सिंग माहौल बनाइए अपने लिए. रात के टाइम जब आप सोने लगे तो आप ऐसा कीजिए, डी स्किन फेस वॉश से अपना फेस वॉश कीजिए, अच्छे से चेहरे को क्लीन कीजिए. क्योंकि डी स्किन का जो फेस वॉश है ना, ये बड़ा ही जबरदस्त फेस वॉश है. ये आपकी स्किन के अंदर तक जाता है, आपके चेहरे को डीपली क्लीन करता है. क्योंकि डी स्किन फेस वॉश के अंदर हाइलोरोनिक एसिड सीरम जो है ना वो एड किया गया. और ये जो हाइलोरोनिक एसिड सीरम है ना, इसकी एडिशन ही कमाल की है कि जब आप इस्तेमाल करेंगे तो आपको अंदाजा हो जाएगा. ये भी आप हर स्किन के ऊपर अप्लाई कर सकते हैं. फेस वॉश की बात कर रही हूँ, और फेस वॉश जो है ना डी स्किन का, ये आप हर उम्र में इस्तेमाल कर सकते हैं. ऐसा वाला सीन नहीं है कि आप टीनेजर होंगे तभी लगाएंगे. नहीं, डी स्किन का फेस वॉश आप सब लोग लगा सकते हैं. आप भी लगाइए, आप भी लगाइए, और आप भी लगाइए, सब लगाओ. ऐं डी स्किन जो फेस वॉश जेको आहे तव्हांजी स्किन खे हाइड्रेट रखंदो आहे, मॉइस्चराइज रखंदो आहे. हाणे ख़ासि करे सर्दियूं अचनि पई त तव्हांजी स्किन काफ़ी ड्राई थी वेंदी आहे, त जिन माण्हुनि जी स्किन ड्राई थी वेंदी आहे उन्हनि खे त ॾाढी नीड आहे. बाबा तव्हां डी स्किन जो फेस वॉश लगाए पंहिंजी स्किन खे हाइड्रेट रखो, ऐं उन खां पोइ फेस वॉश करे वॾियो. तव्हां सफ़ा सही फेस वॉश कयो, राजे टाइम ते फेस वॉश लाज़मी कजो, ऐं पोइ चहिरे खे सुकाए पोइ तव्हां चङे तरीक़े सां डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमाल करे छॾियो. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां ईअं पंहिंजे चहिरे ते लॻाईंदा जे क्रीम बाबा थोरी तव्हांजे चहिरे ते नज़र अचे. छो त ईअं कुझु माण्हू हूंदा आहिनि, बसि ईअं लॻाए करे वरी मसाज करण में शुरू थी वेंदा आहिनि. बाबा नाइट क्रीम खे मसाज न कबो आहे. नाइट क्रीम सिर्फ़ प्यार सां सुकून सां लॻाए तव्हां सुम्ही पओ, सॼो कमु पाण ई कंदी आहे. तव्हांजो कमु आहे सिर्फ़ लॻाइण, जेको तव्हां लॻाईंदा सही आहे. क्रीम लॻाए करे सुकून सां सुम्ही पओ, ऐं सुबुह जो उथी सुबुह जो उथण खां पहिरीं कमु तव्हां इहो कयो त तव्हां पंहिंजो फेस वॉश करे अचो. फेस वॉश करण खां पोइ तव्हां ॾिसंदा पंहिंजे चहिरे खे आईने में, त तव्हां चवंदा अए हए मज़ो अची वियो. एॾो भलो रिज़ल्ट पहिरीं चकर में लॻाइण खां ई तव्हांखे मिली वेंदो, त जॾहिं तव्हां ॿियो दफ़ो लॻाईंदा पोइ त सभु तव्हांखे परफेक्ट रिज़ल्ट मिली वेंदा. सो डी स्किन ब्यूटी क्रीम जो कमाल आहे बाबा, हिकु घर घर ताईं पहुचणु ज़रूरी आहे. डी स्किन ब्यूटी क्रीम घर घर जो माण्हू लॻाए सघे थो. हिकु हिकु घर में डी स्किन ब्यूटी क्रीम हुजे, जीअं असांखे ख़ुशी थिए त असांजा सुहिणा सुहिणा लिसनर जेके न उहे वधीक सुहिणा थी विया आहिनि. डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां लॻाए था कोन, मूंखे लाज़मी ॿुधाइजो. पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर से अवेलेबल कराईंदा रहो, ऐं जेके नंबर तव्हांखे ॿुधाए पर नंबर ते तव्हां राबितो कंदा रहो. ठीकु हो गया, ओके.